नानक जी ये गल दसो, एक पासे ते तुसी उदासी पेख धारिया पे, एक पासे तुहाडे बाल बच्चे तुहाडा परिवार तुसी गृह